0: राम राम लेला राम राम अरे लेला राम राम।
1: Welcome to your chill zone, Musti Music Cafe. Only music, only musti.